asewaru kansimik lungmaren ligap pisang nusi chan yaktong thimberen ningsang oparhum kehumbang kiungba amim khemlaba khemlama o ainba thimbedangba samal muringla olam hukso genji ba kang sewa tondungla lungmendin lamdan ta kasigero aro anige kandak ingsebung himba medium map nanching ne chi thibong angsum si tepakwa tuksi nu simitar hensing thik nanching lisi ang lisi kilohertz lamba parige da bachige ain naziri yanni ne chi julai hensing ne chi nibong ang tuksi tongberen kheksu ba yanlen ong tongbero allo anige yundong ba ngasi mukte chure angwa खाले जोगले यन थकमा काक्नु तगी तेंगपी बा इंगंग खेन इगंग सबचेंग नु अमीम खेमला बा खेमला मारे लागी वे वे सम्मेगेन सामलो सम्मेपा सम्मेप मलम सम्मेगेन सामलो नु पालम हा तारम बेंग आइन बा कंथिम्बे उ तेजुरी गे वइगे हेके पोखे इले कंथिम्बे रेन थिम्बे इसी तेंगपी बा इंगंग लाम कोहेक सिंग पोंग बाले जोगले अल्ला तेंगपी बा इंगंग खेपसुम कन कांदक इंगसेबुंग हिमलो अल्लाह समर मुलिंगला ओलाम तेंगपी बा